आहे साहे सदा संभालिए आपे बगसे करे रजाए सेई नाचे जोत भाव है जे गुरमुख शब्द विचारी कहो नानक से सहज सुख पावे।

गुण अवगुण पछाणे, हर नाम खाणे, भय भगत मीठी लागी, अन दिन भगत करे दिन राती, करगी मह बैरागी, भगती राते सदा मन निर्मल, हर जीव वेखै सदा नाले, नानक से भगत हर कै दर साचे, अन दिन नाम संभाले, मनमुख भगत करे बिन सतगुर, वेण सतगुर भगत न होई राम, होमे माया रोग व्यापे, मर जन्मे दुख होई राम, मर जन्मे दुख होई, दूजे पाए परज वगोई, विन गुर तत् न जानिया, भगत विहूणा सब जग परमिया, अंत गया पछतानिया, कोड़ मध्य किने पछाणिया, हर नामा सच सोई, नानक नाम मिले वड्याई, दूजे पाए पद खोई, भगतां कै कर कारज साचा, हर गुण सदा वखाणे राम, भगत खजाना आपे दिया, काल कंटक मार समाणे राम, काल कंटक मार समाणे, हर मन पाणे, नाम रधान सत पाया, सदा अखुट कदे ना निखुट, हर दिया सहज सुपाया, हर जन ऊचे सदगी ऊचे, गुर के शब्द सुहाया, नानक आपे बगस मिलाए, जुग जुग शोभा पाया, सूही महला तीजा, शब्द सच्चे सच सोहला, जिथे सच्चे का होए विचारो राम, हौमे साब केल भग काटे, साज रख्या उर तारे राम, सच रख्या उर तारे, दुत्तर तारे, फिर पवजल तरण ना होई, सच्चा सदगुर सच्ची बाणी, जिन सच वखालिया सोई, साचे गुण गावे, सच समावे, सच वेखे साब सोई, नानक साचा साहेब, साची नाई, सच निस्तारा होई, साचे सदगुर साच बुझाया, पात राखे सच सोई राम, सच्चा भोजन भाव सच्चा है, सच्चे नाम सुख होई राम, साचे नाम सुख होई, मरे ना कोई, गर्भ न जूनी वस, ज्योति ज्योत मिलाई सच समाई, सच नाए परगस, जिनी सच जाता से सच्चे होए, अन दिन सच त्याइन, नानक सच नाम, जिन हृदय वसया, ना विछड़ दुख पाइन, सच्ची बाणी सच्चे गुण गावे, तेत कर सोयला होई राम, निर्मल गुण साचे मन तन साचा, विच साचा पुरख प्रसोई राम, सब सच वरत सचो बोले, जोस करे सो होई, जय देखा तै सच पसरिया, अवर ना दूजा कोई, सच्चे उपजे सच समावे, मर जन्मे दूजा होई, नानक सब कुछ आपे करता, आप करावे सोई, सच्चे भगत सो है दरबारे, सचो सच वखाणे राम, कड़ अंतरे सची बाणी, सचो आप छाणे राम, आप छाणे ता सच जाने, साचे सोजी होई, सच्चा शब्द सची है शोभा, साचे ही सुख होई, साज रते भगत एक रंगी, दूजा रंग न कोई, नानक जिस कौ मस्तक लिखया, तिस सच प्राप्त निचल राज सदा हर केरा, तिस बिन अवर ना कोई राम, तिस बिन अवर ना कोई, सदा सच सोई, गुरमुख एको जानिया, तान पिर मेलावा होआ, गुरमति मन मानिया, सतगुर मिलिया ता हर पाया, बिन हर नावे मुक्त न होई, नानक कामण कंते रावे, मन माने सुख होई, सतगुर सेव तन बालड़िए, हर वर पावे सोई राम, सदा होवे सुहागणी, फिर मैला वेस न होई।